आठ पैर हर नाम सिमरो चले तेरे साते पासा संगत सदा नानक मिटे दुख कमाते वल वंच कर उधर पर।

सागर तो बैरागी सबन विद्या मेरी माई अंतर जोत निरंतर बाणी साचे साहिब स्यों लिवलाई आओ। असंख बैरागी कह बैराग सो बैरागी जे खसमे पावे हिरदे शब्द सदा पै रचिया गुर की कार कमावे एको चेते मनुआ ना डोले आवत वर्ज रखावे सहजे माता सदा रंग राता साचे की गुण गावे मनुआ पौन बिन सुखवासी ना वसे सुख पाई जेबा नेत्र सोत्र।